0: आर प्योर शाही पनीर मसाला डिलीशियस हेल्दी एवरीडे.
1: The next chapter of the NDTV Golf Pro-Am begins here.